0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM. नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी?

गवंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन ऑर एम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो कुठे असाल तुम्ही देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध्ये असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑरेंज फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठले निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन कॅच ऑन देऊ का तो मैं स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडळी हो मे महिन्याच्या शेवटचं वीकेंड असणार आहे शेवटचा शनिवार आहे शनिवार 30 मे आहे आणि शेवटचं वीकेंड म्हटलं तर शेवटचं रविवार म्हटलं तर उद्या म्हटलं तर मातृदिन साजरा होणार आहे मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे मॉरिशसमध्ये आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तेव्हा कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत आज सचिन पिलगावकर आणि आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात बाप्पाच्या आशीर्वादाने ऐकूया दम दम दमरू

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM Free Manoranjan Radio.

रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरएम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 90.10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसारी संधे. सध्या आम्ही वाजवित आहोत श्रीवन पाठक आणि आशिष पाटील यांचे सुमधुर आवाजात माय भवानी या देवीच्या गीताची मागणी केलेली आहे. आणि सर्व मातृदिनाच्या निमित्ताने सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि विशेषतः मेसेज आलेला फ्रॉम विनय तत्या ऑफ रिव्हेन्युआ डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू भाऊजी देव गोपाल ऑफ वाकवा. अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे विनय आयशा नाना राम काकुमाला आणि सर्व परिवार रिव्हेन्युआ. माय भवानी इन द व्हॉइसेस ऑफ शिवम पाठक आणि आशिष पाटील.

रसिक मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. ऑरएम फ्री वर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM. रसिक मंडळी हो, विचारांचा प्रभाव मनावर पडतो आणि मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हीचा प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगली सकारात्मक प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. आणि आपल्या सगळ्यांना साथ देण्यासाठी स्पेशल वीकेंड मध्ये ऋषिकेश रायकामी यांची समुद्र आवाजात ऐकूया घेणार भरारी.

रसिक मंडू आपलं वीकेंड एकदम रंगीत आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत. 9 to 10 AM ट्यून इन करत राहा ऑरेंज फ्रीवर. नितीन बरोबर कार्यक्रम आहे कसं काय मंडळी कार्यक्रम. केवल वलांश आणि सोनाली सोनवणे यांच्या समुद्र आवाजात ही पोरगी आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. मेसेज आलेला फ्रॉम आयशा व्हिव्यानो डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू बहीण जेसी इथू. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो. ऑरेंज फ्री आणि कसे काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने अनेक शुभेच्छा पाठवत आहे आयशा, विनय, रिथाना, मावसा राम, मावशी मामा आणि सर्व परिवार यांच्याकडून अनेक

रसिक मंडू असं म्हणतात की परीक्षेचा पेपर अभ्यासाने पार होतो पण आयुष्याचा पेपर मात्र हिम्मतीने पार करावा लागतोच. रिस्क घेतली तर आयुष्याचा आनंद फिक्स आहे. थोडी रिस्क तर हाय मंडी हो. रोहित राऊत यांच्या समधुर आवाज आता एन्जॉय करा थोडी रिस्क हाय.

0: मंडली
1: कसकाय मंडली
2: कसकाय मंडली
3: दर शनिवारी व रविवारी ट्यूनिंग करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसकाय मंडली
4: The best songs on the radio. This is my only favorite station.
5: RM3 Manoranjan Radio.
6: म्हणजे कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी 9 to 10 AM आणि मंडळी हो एक्झॅक्टली 9:30 वाजले त्या फोनवर हाफ एन अवर टू गो रेडिओची वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता आणि विशेषतः डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅट सौंदर्य का थॉमस व संजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळे यांचे सुमधुर आवाज आता प्रेमाची दुनियेत जाऊया म्हणजे हो पीरतीच्या नाद खुला आस्वाद घेऊया

रसिक मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. गोंधळ जागरण गीताची मागणी केलेली आहे. फोन आलेला आहे फ्रॉम प्रीतीदेव जी ऑफ कॉमेंडवा आणि विशेषतः यांचे परिवार. दोन मुली ज्या आहेत आनसी आयुषी, पती आनंद आणि सर्व देवजी परिवार ऑफ कॉम्बिनवा, यांच्यासाठी आम्ही वाजवतो लल्लाठी भंडार. हा

इंग्लिश मुली कुठे असाल, तुम्ही घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्याचं सुद्धा ट्यून इन करत राहा और एम्फ्री वर तासभराचा कार्यक्रम चालू आहे. कसं काय मंडळ कार्यक्रम 9 to 10 AM. एन्जॉय दी सॉन्ग. संजू राठोड यांची समुद्र आवाजात शेकी शेकी, आणि विशेषतः आपल्या भावासाठी जो मालता मध्ये आहे दितीश कृष्णाप्पा यांच्यासाठी आम्ही वाजवतो. एक

रसिकमणी मे महिन्याच्या शेवटचं वीकेंड आहे, याचा पुरेपूर आनंद घ्यायचा आहे. उद्या विशेषतः मॉरिशसमध्ये मातृदिन सुद्धा साजरा होणार आहे. या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाठवतो. आणि खूप लोक तर समुद्रकिनारी तर जाणार आहेत परिवारांसोबत, मित्रांसोबत. यांच्यासाठी आम्ही विशेष गाणं वाजवतो, रोहित राऊत यांचे समुद्र आवाज. आता कोकणाची माणसं साधी बोली आस्वाद घेऊया.

रसिक मंडी हो आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या समधुर आवाजात पाणी या मूवी मधलं गाणं आहे नाचणारा. नाचण्याची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास. वीकेंड सुरू होत आहे मंडी हो. अप्रतिम वीकेंड आणि मे महिन्याचे शेवटचं वीकेंड आहे. आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे आणि एन्जॉय करायचा आहे. विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू मेसेज आले फ्रॉम माला ताची ऑफ रिव्यानुआ आपल्या भावासाठी देवानंद बाबू यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा. सर्व परिवार आणि सर्व बहिणी सुद्धा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वाढवत आहे. आस्वाद घेऊया नाचणारा.

एनएस म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ओनली ऑन ऑरएम फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हे स्पेशल गाणं आहे. सुंदर सुंदर पद्धतीने सुंदर सांगत करूया कार्यक्रमाची रोहित राऊत आणि सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजात सुंदरा. आणि येस म्हणजे हो आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन नाईन छोट्या नियम नितीन बरोबर. टिल देन म्हणजे हो कुठे असाल तुम्ही हसत राहा खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड हॅपी सॅटरडे ते की आणि नमस्कार आमच्याकडून. जरवाने बोल तुझे न दिवानीचा.